0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं. जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
1: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर आपोआप फिरकत. त्याचसोबत
2: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा. घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
3: पुणेरी आवाज 107.8 FM. वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडियो. खुश रहो, खुशियां बांटो.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झटका रेडिओ स्टेशन पुणे आवाज. ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

नमस्कार श्रोते हो, कसे आहात आणि तुमचा आमचा आपुलकीचा जिव्हाळ्याचा प्रश्न. गाणी ऐकताय ना, ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेला कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वरसंध्या. आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोते हो, आज सुरुवातीला जी धून ऐकलीत त्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण कोणत्या वाद्याबद्दलची माहिती ऐकणार आहोत. तत्पूर्वी जाणून घेणार आहोत की आजच्या भागात आपण कोणत्या चित्रपट संदर्भातली गाणी ऐकणार आहोत. श्रोते हो, आजचा भाग यातलं पहिलं गाणं मराठीमध्ये असणार आहे. नंबर दोन, राज कपूर यांचा कोणता हिंदी चित्रपट होता जो काश्मीर खोयात चित्रित झालेला पहिला चित्रपट बनला. चला तर मग आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. आणि आजचा भाग तुमच्या लक्षात आलाच असेल

0: जाणून घेणार आहोत डॉक्टर स्मिताताईंकडनं. स्मिताताईंचं तसंच सगळ्या श्रोत्यांचं स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो.
1: नमस्कार श्रोते हो.
0: तर ताई, वाद्याचं नाव आहे व्हायोलिन. ताई, तुम्ही व्हायोलिन बद्दल श्रोत्यांना काय माहिती देऊ शकाल?
1: नमस्कार श्रोते हो. सध्या आपण स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे तंतुवाद्य यांची माहिती घेतोय. याच्यामध्ये तारांचा वापर करून संगीत वाजवलं जातं. एक तारी, चार तारांचा तानपुरा, सरस्वतीच्या हातातली वीणा, सतार अशी अनेक वाद्य आहेत ज्याच्यात तारांचा वापर करून सुमधूर स्वरावली वाजवली जाते. पण अशी काही तंतुवाद्य आहेत जिथे बो किंवा धनुकली म्हणजेच गज हा तारांवर घासून सुमधूर स्वर काढले जातात. या प्रकारात सारंगी, व्हायोलिन, राबेका, चेलो, डबल बास अशी वाद्य येतात. आता आपण व्हायोलिनचा जो तुकडा ऐकला ना, त्याचे स्वर कसे सलग येतात तुमच्या लक्षात आलंच असेल. तो परिणाम आहे गज म्हणजेच बोनी सलग तार घासून सूर वाजवण्याचा. व्हायोलिनची अजून पुष्कळ माहिती आपण घेऊया, पण त्याआधी एक सुमधूर मराठी गीत ऐकूया.
0: श्रोतो, मराठी भावगीतांच्या विश्वात एक अत्यंत महत्वाचं नाव म्हणजे मंगेश पाडगावकर. त्यांचे खूप सहज सोपे पण मनाला भिडणारे शब्द कायमच रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे आहेत. असंच एक गीत म्हणजे अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं आणि अनुराधा पोरवाळ यांनी गायलेलं हे पुढचं गीत. गाण्याचे बोल आहेत डोळ्यावरून माझ्या. ऐकूयात हे सुरेख भावगीत.

0: अतिशय गोडवा असलेलं गाणं कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण निवडलं नाही. श्रोत्यांनो, तुम्ही अनुभव घेतला असेल की या गीतातली अर्थता जी आहे ती व्हायोलिन मधून किती यथार्थपणे प्रगट झालीय. बघा, जुन्या काळातील लोकसंगीतात पर्शियन रेबाब तसंच युरोपियन फिडिल म्हणून जी वाद्य होती त्यातच काळानुरूप बदल होत होत आजचं व्हायोलिन बनलं असावं. अगदी जगभर प्रसिद्ध असलेलं हे वाद्य आहे बरं का. चार्ली चॅप्लिन यांच्या चित्रपटांना व्हायोलिनचा वापर करून पार्श्वसंगीत दिलंय हे तुम्हाला आठवत असेलच. मोहब्बते याच्यामध्ये शाहरुख खानने व्हायोलिनचा किती उपयोग केलाय आठवतंय ना, किती प्रेमाची निर्मिती त्याच्यातून केलीय. ऋषी कपूर, राज कपूर यांनी देखील आपल्या गीतांमध्ये भरपूर व्हायोलिन वापरलंय. ऋषी, त्यांच्यापैकी एखादं त्यांच्यावरच चित्रित झालेलं असं गाणं ऐकवता येईल का?
1: हो नक्की. श्रोतो, आता वेळ झालेली आहे आपल्या कार्यक्रमातलं दुसरं गाणं ऐकायची. श्रोतो, 1949 साली एक हिंदी चित्रपट परिचित झाला होता, त्याचे नाव होते बरसात. राज कपूर यांनी बरसात या चित्रपटाचा काही भाग काश्मीर खोऱ्यात शूट केला होता. हा चित्रपट काश्मीर खोऱ्यात चित्रित झालेला पहिला हिंदी चित्रपट बनला. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्याच्या सुरुवातीचा सीन असा आहे की हिरो अर्थात राज कपूर घरामधून बाहेर येऊन बाल्कनीमध्ये उभे राहून व्हायलिन वाजवायला सुरुवात करत आहेत आणि हिरोईन अर्थात नरगिज एक होडी वलवल तिथे येते. कदाचित श्रोत्यांनी ओळखलंच असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. गाण्याचे बोल आहेत मुझे किसी से प्यार हो गया. ऐकूयात बरसात चित्रपटामधलं हे पुढचं गीत.

0: ताई आतापर्यंत आपण ज्या ज्या गाण्यांमध्ये व्हायनिंग वाजवलेलं आहे अशा प्रकारची दोन गाणी आज आपण आता श्रोत्यांना आपल्या कार्यक्रमामध्ये ऐकवली, तर मला ताई तुमच्याकडनं अधिक जाणून घ्यायला आवडेल ते म्हणजे ह्याच्या आणखीन जी तुम्ही आधी माहिती सांगितली त्याच्यापेक्षा आणखीन काही अधिक माहिती तुमच्याकडे आहे का, म्हणजे कशा पद्धतीने ते बनवलं आहे वगैरे वगैरे या संदर्भात?
1: हो हो, व्हायोलिनला कोठी म्हणजे बॉडी आणि त्याला लागून असलेली लांब दांडी आणि गज असे तीन भाग आहेत. कोठीला चार तारा असतात. धातूच्या या तारांची लांबी सारखी असली तरी जाडी कमी जास्त असते. जाडीवर तारेच्या स्वराची उंची ठरते. व्हायोलिनचे लाकूड युरोपमध्ये मिळते. या विशिष्ट लाकडापासून बनवलेली व्हायोलिनची बॉडी, त्याचा आकार आणि तारा यामुळे व्हायोलिनला विशिष्ट आवाज प्राप्त होतो. तरफांच्या ज्यादा तारा लावताना व्हायोलिनच्या ध्वनी पेटीला कडेनी खुंट्यांची सोय केलेली असते. या खास वाद्याच्या सादरीकरणात इतकी व्हर्सेटॅलिटी म्हणजे विविधता आहे ना, म्हणजे पहा ह्याच्यात लोकसंगीत तर आहेच आणि शास्त्रीय संगीत सुद्धा आहे. त्यातही उत्तर हिंदुस्थानी आणि दक्षिण हिंदुस्थानी ज्याला कर्नाटक पद्धतीचं संगीत म्हणतात या दोन्हीतली सगळे बारकावे अगदी उत्तम प्रकारे वाजवता येतात. तसंच व्हायोलिन मुळात पाश्चात्य त्यामुळे वेस्टर्न म्युझिक याच्यावर उत्तम वाजतंच. शिवाय स्वतंत्र म्हणजे सोलो वादन म्हणून पण वाजवलं जातं. साथीला तर उत्तम आहेच. असं एखादं गाणं ऐकवूया ज्याच्यात मूळ गाण्याची लज्जत ही व्हायोलिनच्या साथीमुळे अगदी खुलवून आली असेल.
0: श्रोतो आता वेळ झाली आणखीन एक मराठी गाणे ऐकायचे. श्रोतो, प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे. आपल्या प्रियकर किंवा प्रियसी यांची प्रत्येक गोष्ट ही आपल्याला मोहित करते आणि अशा भावना व्यक्त करताना आपले भावगीत मागे कसे राहील, असंच एक गीत ज्यात आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत. त्यामध्ये आपल्या प्रियसीच्या वाऱ्यावर वाहणाऱ्या केसांचं भरभरून कौतुक करणारा प्रियकर आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्यात सुरेश वाडकर यांचे अत्यंत लाघवी आणि सुंदर स्वर आणि श्रीनिवास खळे यांची मांडमिश्र खमाज, रागातील सहज सुंदर चाल आणि मंगेश पाडगावकर यांचे शब्द आपल्याला भुरळ पाडतात. चला तर मग ऐकूयात हे सुंदरसं असं मराठी गीत. गाण्याचे बोल आहेत जेव्हा तुझ्या बटांना. ऐकूयात एक सुरेख भावगीत.

0: ताई, आतापर्यंत तुम्ही वालींच्या संदर्भातली माहिती ते कसं असतं, ते बनवलं कसं होतं याच्या संदर्भात तुम्ही छानशी माहिती श्रोतांना दिली. पुढचाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की हे जे वालीन वादक जे आहे ते बऱ्याच महान कलाकारांनी वाजवलं असेल नाही का?
1: हो.
0: तर मग ती कोणती कोणती आहेत जरा तुम्ही श्रोतांना सांगाल का?
1: हो, मराठीतला जर आपण नावं काढली तर पंडित गजानन बुवा जोशी हे नाव पहिलं घ्यायला लागेल, ज्यांनी व्हायोलिनला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून दिला. तसंच पंडित व्हीजी जोग, प्रभाकर जोग यांनी सुद्धा जगभरात व्हायोलिन पोचवलं. अर्थातच मराठी भाव संगीतात व्हायोलिनचं अविभाज्य स्थान निर्माण झालं. सगळ्या मराठी संगीतकारांनी याचा मुक्त हस्ताने वापर केलाय.
0: ताई, तुम्ही खूप छान माहिती श्रोतांना सांगितली. श्रोतो, आता वेळ झाला आणखीन एक मराठी गाणं ऐकायची. श्रोतो, वरदक्षिणा या चित्रावरलं हे गाणं मनात स्मरल्यावर मन लगेचच जणू अंतराळात विहार करू लागतं. या गीतात प्रेमी स्वतःला प्रेमपक्षी समजत आहे आणि प्रेयसीला म्हणत आहे, एकदा तरी माझ्या पंखावरून पाठीवरून तुझा हात फिरव, कारण तू हे माझं शेवटचं विश्वासाचं प्रेमाचं घरट तुझ्या अंगणात आहे. तुझ्या मनातल्या अंगणातल्या झाडावर मी माझं घरट बांधलं आहे. हा चित्रपट 1965-70 च्या काळाचा आहे. त्यावेळी प्रेमविवाह आजच्या इतके होत नव्हते, म्हणून तो प्रेमपक्षी निराशेने म्हणतो, तुझ्या मनगटीही बसले कुणी भाग्यवंत, तुझ्या तळहातावर बसण्याचे भाग्य या प्रेमपक्षाला कसं मिळणार. गीत ऐकताना अजूनही वाटतं की प्रेमपक्षी होऊन प्रेयसीच्या घराच्या म्हणजेच मनाच्या आणतल्या झाडावर बसून मुग्धपणे म्हणावं, एक वार पंखावरणी फिरव तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात. गदी माडगुळकर यांनी लिहिलेलं आणि सुधीर फडके यांच्या गोड आवाजातलं हे गीत प्रेमनगरीच्या स्वप्नातच घेऊन जातं. ऐकूयात हे पुढचं मराठी गीत.

श्रोतो, व्हायलिन या वाद्याविषयी स्मितादेंकडनं आणखी जाणून घेणार आहोत. तसेच 1979 साली प्रसिद्ध झालेला हिंदी चित्रपटामधला असे कोणते गाणे होते जे 1935 साली प्रसिद्ध झालेल्या अमेरिकन चित्रपटातील एका गाण्याच्या चालीवरून घेतले गेले आहे, त्या संदर्भात पण आपण जाणून घेणार आहोत. पण एका क्षणभर विश्रांतीनंतर. तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही असे गेलो असे आलो. ऐकत रहा स्वरसंध्या, फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगा.

0: श्रोतो, क्षणभर विश्रांती नंतर मी आरजे ऋषी आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: तुमचं स्वरसंध्या या मालिकेमध्ये पुनश्च स्वागत करतो. हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
1: ऋषी, दक्षिण हिंदुस्थानी कलाकारांमध्ये विदुषी डॉक्टर N राजम, MS गोपालकृष्णन, लालगुडी जयरामन, L सुब्रमण्यम अशी अनेक श्रेष्ठ व्हायोलिन वादकांची नावं घेता येतील बरं का. आणि या सगळ्यांनी आपापल्या वादनांच्या खास शैली पण निर्माण केल्या आहेत. त्यातल्या L सुब्रमण्यम यांच्या वेस्टर्न म्युझिक बरोबर केलेल्या फ्युजन ह्या अतिशय श्रवणीय असतात. कारण व्हायोलिन हे असं वाद्य आहे ना ज्याची जगातल्या सगळ्या वाद्यांची पटकन मैत्री होते.
0: ताई, आतापर्यंत तुम्ही श्रोतांना व्हायोलिन संदर्भातली माहिती दिली, ते वाद्य कसं बनवलंय त्याच्या संदर्भातली माहिती सांगितली, त्याच्यानंतर मराठी क्षेत्रामध्ये कोणी कोणी व्हायोलिन वाजवलं, आणि आत्ता शेवटाला तुम्ही साऊथ मधले पण जे आर्टिस्ट वादक होते त्याच्या संदर्भातली पण नावं तुम्ही श्रोत्यांना सांगितली, तर आता म्युझिक थेरपीच्या पंचभूमी हे वाद्य कसं वापरलं जातं त्याच्याबद्दल जरा तुम्ही श्रोत्यांना सांगाल का.
1: हो हो, जरूर. श्रोत्यांना एव्हाना आता हे लक्षातच आलं असेल की म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, त्यांची आवडती वाद्य, गायक वादक यांची आधी माहिती करून घेत असतो, तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची पण माहिती आपण करून घेत असतो. कारण बरेच आजार हे ताणतणावातून निर्माण होतात. हा ताण हलका करायला क्लायंटला संगीत ऐकणं, वाजवणं किंवा स्वतः म्हणणं यातलं जे आवडेल ते करायला मुभा असते. ज्यांना व्हायोलिन आवडतं त्यांना थेरपीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हे वाजवायला शिकणाऱ्याची इच्छा पण अनेक जणांची असते. त्यांना रागदारी वगैरे शास्त्रीय संगीत किंवा सुगम संगीत किंवा बॉलिवूड किंवा वेस्टर्न असे सगळे पर्याय उपलब्ध आहेत त्यांच्या चॉईसनुसार शिकायला, वाजवायला, व्हायोलिन सोबत गुणगुणायला आणि स्वतःच्या भावना व्यक्त करायला असे सगळे असंख्य ऑप्शन्स मरगळलेल्या मनाला हमखास उत्साह देणार, नाचायला लावणार, निदान पायाने ठेका तरी नक्कीच धरायला लावणार असं एक गाणं आहे. मी कुठलं गाणं म्हणतेय ऋषी, लक्षात आलं का?
0: हो अरे, आणि तेच गाणं आपण श्रोत्यांना सुद्धा आता ऐकवणार आहोत. श्रोतो, 1979 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होते बातो बातमे. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत हे गाणे एका 1935 साली प्रदर्शित झालेल्या अमेरिकन चित्रपटातील एका गाण्याच्या चालीवरून घेतले आहे. चित्रपटाचे नाव होते द लिटलेस्ट रिबेल आणि गाणे होते हॉली वॉली डुडल. त्याची आपण एक छोटीशी झलक आधी ऐकणार आहोत आणि त्यानंतर हिंदी गाणे ऐकणार आहोत. हिंदी गाण्याचे बोल आहेत उठे सबके कदम. चला तर मग ऐकूयात बातो बातो में ह्या चित्रपटामधलं पुढचं गीत.

खरं तर ताईंनी आपल्याला खूप माहिती सांगितली, त्यांच्या आवाजाला थोडासा विश्रांती देऊया आणि आपण पुढच्या गाण्याकडे वळणार आहोत. श्रोतो, 1972 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते शोर. आणि त्याच चित्रपटाचा 1984 साली तमिळ भाषेमध्ये रिमेक करण्यात आला होता, त्या चित्रपटाचं नाव होते ओ साई. आता आपण जे गाणं ऐकणार आहोत त्याचे गीतकार आहेत संतोष आनंद, सुरसाज चढवला आहे लता मंगेशकर यांनी आणि संगीतकार आहेत लक्ष्मीकांत पारेलाल. कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय, कारण हे जे गाणं आता आम्ही ऐकवणार आहोत ते फक्त ह्या चित्रपटाचं एवढं एकमेव गाणं होतं जे संतोष आनंद यांनी रचलं होतं. चला तर मग ऐकूयात एक प्यार का नगमा है शोर या चित्रपटामधलं.

म्युझिक थेरपीच्या दृष्टीने एक खूप महत्वाचा मैलाचा दगड म्हणता येईल असा एक किस्सा आहे बरं का. कलकत्त्याच्या एका रुग्णालयामध्ये एक महिला कित्येक दिवसांपासून

0: ऐकून आश्चर्यच वाटले आणि त्या म्हणाल्या, मी खूप पैसा कमावला, पुरस्कारही मिळाले, माझं खूप कौतुक झालं, परंतु माझ्या व्हायोलिन वादनाने कुणाला नवीन आयुष्य मिळू शकतं असा मी कधी विचारही केला नव्हता आणि आज मी या भावना शब्दात सांगू शकत नाही. संगीता जेव्हा आजारातून पूर्णपणे बऱ्या होतील त्यानंतर मी त्यांना भेटणार आहे आणि ज्यांनी त्यांना हा सल्ला दिला की संगीत ऐका त्या डॉक्टरांनाही जरूर भेटणार आहे. विशेष म्हणजे संगीतावर उपचार करणारे डॉक्टर संदीप कुमार हे स्वतः व्हायोलिन वादक आहेत. डॉक्टर संदीप यांनीच संगीताला या थेरपीचा सल्ला दिला होता.
1: ताई खूप छान माहिती दिली. राग दरबारी ह्याबद्दल तुम्ही जे श्रोत्यांना आता सांगितलं त्याचबद्दलचं आपण गाणं ऐकवायचं का श्रोत्यांना?
0: हो नक्कीच ऐकवूया.
1: चला तर मग श्रोतो आता वेळ झाली आहे आपल्या ह्याच्या भागातलं सातवं गाणं ऐकायची. श्रोतो 1960 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते मुघले आझम. हा चित्रपट इम्तियाज अली ताज यांच्या 1922 सालच्या अनारकली नावाच्या नाटकावर आधारित होता. पार्श्वगायिका लता मंगेशकर यांच्यासह मोहम्मद रफी, शमशाद बेगम आणि शास्त्रीय गायक बडे गुलाम अली खान साहब यांनी आवाज दिलेल्या 12 गाण्यांचा समावेश या चित्रपटामध्ये होता. याच 12 गाण्यांचा हिंदी चित्रपटाच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट गाण्यांचा उल्लेख केला जातो. याच गाण्यापैकी आपण आता एक गाणं ऐकणार आहोत जे राग दरबारी रागावर आधारित हे गाणं आहे आणि गाण्याचे बोल आहेत मोहब्बत की झुटी कहाणी. ऐकूया मुघले आझम या चित्रपटामधलं हे पुढचं गीत.

श्रोतो आत्ताच आपण दरबारी रागांवर आधारित असलेले गाणं ऐकलं, परंतु मला माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांना एक गाणं पुरणार नाही, लगेचच आपण दुसऱ्या गाण्याकडे वळणार, ते देखील दरबारी रागावर आधारित आहे. श्रोतो 1952 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते बैजू बावरा. हा चित्रपट संगीतमय मेगाहिट होता. या चित्रपटाने मोहम्मद रफी यांना टॉप प्लेबॅक सिंगर म्हणून स्थापित केले होते.

हे स्थान त्यांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजेच 1980 सालापर्यंत सांभाळले. रफी साहेबांनी या चित्रपटासाठी गायलेली दोन गाणी ही स्मॅश हिट बनली. दरबारी रागावर आधारित गाण्याचे बोल आहेत, ओ दुनिया के रखवाले आणि मन तरपत हरी दर्शन को आज. पण आता आपण ऐकणार आहोत ओ दुनिया के रखवाले. ऐकूयात बैजू बावरा या चित्रपटातलं हे पुढचं गीत.

0: ऋषी, आजच्या कार्यक्रमाची लज्जत फारच वाढत चालली आहे, पण कसं आहे ना की वेळेकडे पण लक्ष द्यायला हवं, नाही का? तर वेळ संपत आलीये, कार्यक्रमाच्या शेवटी कोणतं गाणं आपल्या श्रोत्यांना ऐकवायला आवडेल?
1: आजच्या भागाची सुरुवात आपण अशा सुरेख एका मराठी गाण्याने केली होती. भागाचा शेवट सुद्धा छान मराठी गाण्याने करावा म्हणून मी एक सुरेख असं मराठी गाणं सोडून जाणार आहे. ते मराठी गाणं आहे चित्रपट तपस्वी भाजी पेंढारकर यांच्या साधी माणसं हा मराठी चित्रपट, एक अजरामर चित्रपट. गेल्या काही वर्षात चित्रपट निर्मितीचं तंत्र खूप बदललं आहे, पण केवळ अत्याधुनिक तंत्रज्ञान हाताशी असल्याने दीर्घकाळ स्मरणात राहील असे उत्तम चित्रपट बनवता येत नाही. तंत्रज्ञान कितीही बदलले तरी कलेची मूलतत्वे कायम राहून नवनिर्मितीसाठी ते प्रेरणा देत राहतात. भालजींना साधी माणसं अशापैकीच एक चित्रपट. साधी माणसाला लोकप्रियता तर मिळालीच, त्याचबरोबर केंद्र सरकारचे उत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपती रौप्य पदक व महाराष्ट्र शासनाची सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक भालजी पेंढारकर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जयश्री गडकर, उत्कृष्ट पटकथा भालजी पेंढारकर, उत्कृष्ट संवाद भालजी पेंढारकर, उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक आनंद घन, उत्कृष्ट पार्श्वगायिका लता मंगेशकर, उत्कृष्ट कला दिग्दर्शक सदाशिव गायकवाड, उत्कृष्ट छायाचित्रकार अरविंद लाड, अशी तब्बल 9 पारितोषिके पटकावून राज्यमान्यताही मिळाली. साधी माणसं हा मॉरिशसला जाणारा पहिला मराठी चित्रपट. साधी माणसं म्हणून प्रभावित झालेल्या पोलंडच्या टोपोलिस या चित्रपट तज्ञाने साधी माणसं इंग्रजीमध्ये सब टायटलिंग करून संपूर्ण युरोपमध्ये टेलिव्हिजनद्वारे दाखवण्याची इच्छा व्यक्त केली होती. कारण ह्या चित्रपटात भारतातल्या ग्रामीण जीवनाचं जे अस्सल रूप दिसतं ते इतरत्र क्वचितच पाहायला मिळतं. या चित्रपटातली गाणी पण खूप गाजली. यातलंच एक गीत ह्यात आपण ऐकणार आहोत, ज्याचं संगीत दिलं आहे आनंद घन यांनी, गायलं आहे उषा मंगेशकर आणि लता मंगेशकर यांनी, आणि गाणं लिहिले आहे योगेश यांनी. गाण्याचे बोल आहेत राजाच्या रंगमहाली. अशी जे सुरेख मराठी गाणं साधी माणसं या चित्रपटातलं तुम्हाला आता मी सोडून जातोय. तत्पूर्वी तुम्हाला जर का आमच्या या कार्यक्रमाबद्दलच्या प्रतिक्रिया द्यायच्या असतील निश्चित आमच्या बरोबर संपर्क करू शकता. त्यासाठी आता मी तुम्हाला आमचा मोबाईल क्रमांक देतोय. ज्यांची प्रतिक्रिया आम्हाला चांगली वाटेल ती प्रतिक्रिया आम्ही ह्याच कार्यक्रमांमधनं पुढच्या काही भागांमध्ये तुम्हाला ऐकवणार आहोत. आमचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 7414999185. पुन्हा एकदा मोबाईल क्रमांक सांगतो 7414999185. तर आणखीन काही इंटरेस्टिंग गोष्टी गाणी घेऊन तुमच्यासमोर आम्ही पुढच्या भागामध्ये उपस्थित राहू. तोपर्यंत आरजे ऋषीला आणि
0: डॉक्टर स्मिता सोबनी
1: यांना निरोप द्या. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz. आनंदी रहा, आनंद लुटा. धन्यवाद.

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले ले